नमस्कार. 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो चॅनलावरून आम्ही उलयतात. तेचबरोबर 1278 KHz डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एअर आणि आकाशवाणी पणजी. आयसवार आयतार भारतीय सौर दीस 24 अधिक ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 14 जून 2026. आता सकाळची बरोबर 5:56 आणि 11 सेकंद जातात. आयच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आता आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

105.4 MHz शर्तम ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा. आयकुप्यानो FM रेनबो सेवेंत आम्ही दर दिसा तुमच्या खाती घेऊन येतात तर एक वर्ष कार्यवेळी खूपशी माहिती आणि खूपशे असे संगीत आणि त्याचबरोबर दिसपट्ट्यो खबरो सुद्धा. म्हणटकच 105.4 MHz FM रेनबो काय खिणातच तुमच्या खाती घेऊन येतात बरोबर सवरांचेर दिल्ली केंद्रावल्यान सक्ष जावपी हिंदीतल्यान खबरो.

सकाळच्या बरोबर सर्व जाऊन 5 मिनिटं आणि 52 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झ आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा. आकपॅनो FM रेनबो सेवेन तर एक वर्षो कार्यवेळी तुमची वाट पळतात. पण ह्या कार्यवेळींचा आस्वाद तुमका दिवच्या पहिली घेऊया एक नदर आयच्या तर एक वर्षा कार्यवेळींच्या रूपरेषेचेर. मेगाहर्ट्स FM रेनबो बरोबर सकाळच्या सर्वर जाऊन 10 मिनिटांचेर तुमच्या खात्यात घेऊन येता भक्तिगीतांच्या सुरांनी सजली कार्यावर पुष्पांजली. तर उपरांत सर्वर जाऊन 32 मिनिटांचेर ऐकात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत पंडित जसराज हांचे गायन पले सुवातेर ताणी सादर केल्ले राग नट भैरव हे तुमकां आयकूंक मेळ्ळे तांच्या गायनांतल्यान. आनी ताच्या उपरांत पंडित जसराज हांच्या गायनांतल्यान ऐकात भजन. सकाळचे 7 वर जाऊन 10 मिनिटांचेर ऐकात नमस्कार गोवा ही कार्यावळ. तर ह्या कार्यावळी मजगती 7 वर जाऊन 25 मिनटां ते 7 वर जाऊन 30 मिनटां मेरेन ऐकात कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो. 8 वर जाऊन 15 मिनटांचेर आसतली कांतारां. आनी ह्या कार्यावळी मजगती 8 वर जाऊन 40 मिनटां ते 8 वर जाऊन 50 मिनटां मेरेन ऐकात कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. सकाळच्या 9 वरांचेर सदाबहार ही कार्यावळ आसतली. तर सकाळच्या 10 वर जाऊन 10 मिनटां सावन आस्वाद घेयात मराठी गीतांचो. तर एक वर्षी सुंदर कोंकणी गीतां तुमकां आयकूंक मेळटली 11 वर जाऊन 5 मिनटां सावन. तर दनपारच्या 12 वर जाऊन 10 मिनटां सावन ऐकात चित्ररंजन ही हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ. दनपारच्या 1 वर जाऊन 5 मिनटांचेर आसतली कांतारां.

तर उपरांत 2 वरांची ऐकात नाट्य गीतांची कार्यावळ. 2 वरां जाऊन 30 मिनिटांसून सुरू जातली पांचमी संगीताच्या कार्यावळी. सुरुवातीक असलेली जोक बॉक्स तर 3 वरांची ऐकात प्रायोजित कार्यावळ स्पाईस कंट्री म्युझिक. ही कार्यावळ असलेली 3 वरां जाऊन 10 मिनिटांसावून तर उपरांत आरजेस चॉईस ही कार्यावळ तुमकां आयकूंक मेळटली सांजेच्या 4 वरां जाऊन 5 मिनटांसावन. आरजेस चॉईस ही कार्यावळ तुमकां आयकूंक न्हू सांजेच्या 5 वरां जाऊन 5 मिनटां मेरेन आयकूंक मेळटली. तर पॉप टायम ही कार्यावळ आसतली 5 वरां जाऊन 10 मिनटांसावन. परतून एक फावट तर एक फार अशा कोंकणी मराठी हिंदी गीतांच्या कार्यावळीक सुरवात जातली 5 वरां जाऊन 35 मिनटांचेर. सुरवातीक ऐकात भावगीतांची कार्यावळ रेनबो सांज. ही कार्यावळ ऐकात सांजेच्या 6 वरां जाऊन 5 मिनटांचेर. तर

सांजेच्या सर्व्हर जॉन 5 मिनिटांचे. तर ह्याच कार्यावळी मुजगती सर्व्हर जॉन 30 मिनटा ते सर्व्हर जॉन 35 मिनटावर नायकात कोकणीतल्या राष्ट्रीय खबरो. सांजेच्या 7 वर जाऊन 45 मिनटांचेर ऐकात भाऊचे बळगाव. ऐकू बेनो ही कार्यवाही झाल्या उपरांत सांजेच्या 8 वरांचेर ऐकात हॅलो गोयकारा. तर 9 वरांचेर असतली न्यूज ॲट 9. परतून एक फावट पाचवी संगीताच्या कार्यवाहीक सुरुवात जातली. 9 वर जाऊन 15 मिनटांचेर सुरुवातीक असलेली संडे ऑन द रॉक. तर उपरांत तुमच्या रिक्वेस्टीचेर आधारित कार्यवळ ऐकात 10 वर जाऊन 5 मिनटांचेर सुंदरशा सॉफ्ट रॉक तर 1 वर्षा गीतांच्या कार्यावळीक तुमकां आस्वाद घेऊक मेळटलो. रातच्या 11 वर जाऊन 10 मिनटांचेर आणि बरोबर 12 वर जाऊन 5 मिनटांचेर आमी आमच्या FM रेनबो सेवेंतल्यान तुमचो निरोप घेतली. तर ही आशिल्ली रुपरेषा आमच्या FM रेनबो सेवेंत वितरपी.

सकाळच्या बरोबर सर्व्हर जाऊन 10 मिनटं आणि 5 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचे आकाशवाणी पणजे केंद्राची FM रेनबो सेवा. ऐकबॅनो FM रेनबो सेवेत ह्या खेळाक वेळ झालो असा. आमच्या देवाक भायरच आमच्या रचनाकाराक आपल्या मनाच्या भक्तीची आणि समर्पणाची फुलां ओंपपाचो आणि ताज्या भक्तींत लीन जावन आयकुपाचो तरेकवारशी भक्तीगीतां. म्हणटकच चलात दिसाची सुरवात करतना ह्या मंगलमय दिसाची जेन्ना आमी मंगलमय सुरवात करतात आधार घेऊया सुंदर अशा भक्तिगीतांचो आणि आमच्या स्तुती आणि भक्ती लायत भक्ती देवाच्या पायाकडे अर्पित करीत ऐकूया कार्यावळीतले हे पहिले भक्तिगीत गुलशन कुमार हाणी गायिल्ले. बाप्पा गणपती म्हणजेच विघ्नक हरता सुख करता हांकां नमन करून दिसाक सुरवात करूया आणि ऐकूया ही गणेश वंदना.

सुंदरशा गणेश वंदनेंतल्यान जेन्ना दिसाक सुरवात जाली आसा, चलात होच दीस मुखार सारून देवाच्या पांय कडेन अर्पीत करीत देवाक भक्ती उपेद आयकुया हे मुखावेले भक्ती गीत. पयले सुवातेर तुमकां आयकूंक दिता डॉक्टर शकुंतला आभरणी हाणें गायिल्ले देवाचे स्तुतींत देवाक अर्पीत केल्ले वंदन आदी हे रामगीत.

श्री राम जय राम जय जय राम हे सुंदर शेम भक्तगीत तुम्ही ऐकत आली 105.4 मेगाहर्ट्झांचेर पुष्पांजली ह्या भक्तिगीतांच्या सुरांनी सजिल्ल्या कार्यावळीत. आगबेनो, जिणेची तरा सुंदर तेन्ना जाता जेन्ना आमी देवाचे नाव घेता, ताजे नामस्मरण करता, ताजी स्तुती करता आणि आमचे जिणेंत बरे गुण आपणायतात. म्हणटकच देवाची स्तुती करीत, ताजी तुस्त करीत, ताजी अपुरबाय करीत, जशें की आमी आमच्या घरच्यांची करतात किंवा भुरग्यांची करतात. चलात मुखार वचूया आणि ताज्या पांयाकडे अर्पित करूया आणि सुंदर अशी भक्तिगीतां मुखार वचवा तर तुमकां आयकूंक दिता. तुझे सूर्यदेव नांव हें भक्तिगीत. आयचो दीस आयतार जो समर्पीत जालो आसा देवा सूर्यनारायणाक, जाचे कृपेन आमकां तरेकवार अशी पिकावळ मेळटा, आमची जीण मुखार वता. म्हणटकच नमन करून सूर्यदेवाक अर्ध देऊन आमचे भक्तीचे आयकूया हें भक्तिगीत.

अंक पहनो जय हिंद भारत ह्या देशभक्ती गीता सांगतकच वेळ झालो असा. पुष्पांजली ह्या भक्ती गीतांच्या सुरांनी सजिल्या कार्यमेळांतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. आयकत रावा 105.4 MHz FM रेनबो.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे कार्यावळींत तुम्ही ऐकतले पंडित जसराज हांचे गायन. ताणी सादर केल्लो राग नटभैरव तांच्या गायनातल्यान. मुखाले सुवातेर तुमकां आयकूंक दिता पंडित जसराज हांच्याच गायनातल्यान ताणी सादर केल्ले भजन.

0: हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे कार्यावळींत तुम्ही ऐकताले पंडित जसराज हांचे गायन आणि ताणी आपल्या गाण्यातल्यान सादर केल्ले भजन. ह्या खिणाक तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजे केंद्राच्या FM रेनबो सेवेंत हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजे केंद्रात. सप्तसूर.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: भारत जागोविया नितळसाण राखुया, प्लास्टिक मुक्त भारत म्हणताना पर्यावरणाचा सांभाळ करूया। स्वच्छता ही सेवा।

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर
1: मेगाहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो 7 तुम्ही ह्या खणाक आस्वाद घेतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचो. आयकुप्यानो, ह्या कार्यावळीतल्यान वेळ जाल्लो आसा तुमचो निरोप घेवपाचो, कारण बरोबर 7:05 तुमच्या खातीर येतात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपी जावपी इंग्लिशीतल्यान खबरो. आयकत रावात FM रेनबो.

0: माय नमस्कार गोवा ह्या कार्यवेळीत सगळ्याच्या बरोबर 7:11 आणि 58 सेकंद झाले असतात. येस गोवा, हॅलो, वेलकम, नमस्कार. तुम्ही ऐकता देशभर 4 मेगाहर्ट्झचे FM रेनबो 7 नमस्कार गोवा ही कार्यवेळ विथ तुमचे होस्ट आणि दोस्त तुमचे मैथिली. म्हणतात चला आईच्या ह्या कार्यवेळीक आणि आईच्या ह्या सुंदर अशा दिसाक, जी हा वीकेंड है तो सुंदर आणि जातलोच. म्हणतात चला ह्या सुंदर दिसाक सुरुवात करताना तुमका ऐकूंक दिता नमस्कार गोवा ह्या कार्यवळीतले तरेकवार असे सेगमेंट जे आतुरतायेन तुमची वाट पळयता. पण अशें म्हणतात की सदांच खंयचोय दीस जेन्ना आमी सुरू करतात किंवा खंयची गजाल आमी सुरवात करतात तेन्ना खंयचे बरे गजालीनच करचे. आतां एग्जाम्पल म्हणात आमी खंयची बरी गजाल करतना सगळ्यांत पयली सुवातेर बाप्पाक गणपतीक नमन करून आमचें काम बरे भशेन सारचें अशें मागता. म्हणटकच हो जालो बरो विचार. आनी बरे विचार येतात ते म्हळ्यार बऱ्या सांगणेंतल्यान, बऱ्या सुविचारांतल्यान, जे आमकां आमच्या व्हडल्यां कडल्यान मेळटा. म्हणटकच चलात ह्या खिणाक पळोवया आमकां आयच्या सुंदर अशा दिसान खंयचो सुविचार मेळटा तो आमचो आयचो सुंदरसो दीस उलोवपाक आनी ह्या दिसाचें सार्थक करपाक. येता कार्यावळीतलो हो पयलो सेगमेंट जावन आसा विचार किरण, घेवन येता आयचो सुंदरसो सुविचार. 105.4 MHz तुम्ही ऐकतात नमस्कार गोवा ही कार्यवळ.
1: आर्य चाणक्य म्हणतात, कर्तृत्ववान मनशाची खरी वळख तो ताच्या सहकाऱ्यांकडेन कसो वागता ही नासून तो ताच्या सकयल काम करपी वावराड्यांक कसो वागयता ही आसा.

0: चौदा जून दिनविशेष. आयचोय हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. चौदा जून हो दीस जागतीक रक्तदाता दीस म्हणून आमी पाळटात. रक्तगट प्रणालीचो सोद घेवपी शास्त्रज्ञ नोबेल पारितोशीक विजेते कार्ल लँडस्टेनर हांचो आयज जल्माचो दीस. तांचो हो जल्माचो दीस जागतीक रक्तदाता दीस म्हणून पाळटात. जागतीक रक्तदाता दिसाचे उद्दिष्ट म्हळ्यार सुरक्षीत रगत आनी रगत उत्पादनाच्या गरजे खातीर जागतीक जागृकता वाडोवप हें आसा. हो दीस जे रक्त दितात त्या रक्तदात्यांचे आभार मानप आनी तांच्या उपकार आठवप हाचेर भर घालता. आयज आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला हांचो जल्माचो दीस. कुमार मंगलम बिर्ला हे बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स हाचे मुखेली, तशेंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद हांगाचे कुलपती. बिर्ला हांणी तांचे पिता आदित्य विक्रम बिर्ला हांच्या मरणा उपरांत 1995 वयाच्या 28 वर्सा बिर्ला समूहाचे अध्यक्षपद सांबाळ्ळें. तांचे कारकिर्दींत आपल्या ग्रुपाक तांणी फायदो मेळोवन दिलो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हांचो आयज वाडदीस, तशेंच अभिनेता सुशांत सिंग राजपूत हांचो स्मृतीदीस. केदारनाथ, MS धोनी, शुद्ध देसी रोमांस अशा फिल्मांनी काम करपी सुशांत सिंग राजपूत. आनीकय खुबश्यो म्हत्वाच्यो अश्यो घटना नोंद करता आयचो हो दीस. महर्षी धोंडो केशव कर्वे हांणी अनाथ पालिकाश्रम संस्था स्थापन केली आयचे दिसा, 14 जून 1896 हे दिसा. तर आयज जल्मल्ले माजी भारतीय लष्कर प्रमुख अधिकारी दिवान प्रेमचंद 1916 वर्सा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचोय जल्माचो दीस आयचो, 14 जून 1946 वर्सांतलो. तर भारतीय हिंदी चित्रपट आनी दूरदर्शक मालिका अभिनेत्री किरण अनुपम खेर हांचोय आयज जल्माचो दीस. चीनान पयल्या हायड्रोजन बॉम्बाची चाचणी केली तो दीस आयचो, 14 जून 1967 वर्सांतलो. तर पद्मभूषण पुरस्कार सन्मानित रुद्रविणा वादक भारतीय संगीतकार असद अली खां हांचो आयज स्मृतीदीस. नाटककार गोविंद बल्ला देवल हांचो आयज स्मृतीदीस. तांचो जल्म 13 नोव्हेंबर 1855 हे दिसा सांगली हांगा जालो. गोविंद बल्लाळ देवल अमर जाले ते नाटककार म्हणून. संगीत आनी गद्य अशी 7 नाटकां ताणी बरयली. मृच्छकटीक, शारदा अशा नाटकांतल्यान मराठी रंगभूमीक ताणी स्वताची वळख करून दिली. सामाजिक रंगभूमीची बुनियाद घालपी गोविंद बल्लाळ देवल हे 14 जून 1916 हे दिसा ह्या संसाराक अंतरले. आयज तांचो स्मृतीदीस. तर अशो अनेक खास घटना नोंद करता आयचो हो खास दीस 14 जून.
1: दिन विशेष.

जी हाँ, होशलो अमसो दिशा चें खाशले पर नखोपी सेगमेंट दिन विशेष। जी हाँ, खासम खास जी माहिती असता दिशा चेती आम्ही तुमच्या खाती घेऊन येतात दिन विशेष या सेगमेंटातल्या नमस्कार गोवा ह्या कार्यवणीत। आणि चलात ह्या खेळाक वेळ झालो असा आमच्या तिसऱ्या सेगमेंटाचो, जो आपके पैर थिरकाएंगे। येस, वेळ झालो असा संगीतमय सेगमेंटाचो, जे तुमकां आयकूंक मेळटली तरेकवारशी सुंदर गीतां। आणि ह्या गीतांच्या वळेरेक सुरवात करता तुमकां आयकूंक देऊन सुनिधी चौहान हाणें गायिल्लें ह्या गितांतल्यान, द डर्टी पिक्चर ह्या फिल्मांतल्यान हें गीत जावन आसा इश्क सुफियाना।

जी हाँ, ये सूफियाना इश्कानी ही इष्टागत या इष्टागत एक वेजल असा घेऊ पाचो एक ल्हानसो विसव, कारण 7 वाजून 25 मिनटांचेर तुमच्या खातीर आमी घेऊन येतात कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो. परतून एक फाट मेळूया नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन 7 वाजून 30 मिनटांचेर. ऐकत रावात 105.4 MHz FM रेनबो, म्युझिकली ऑल युअर्स. वेल, आपके दिल से हमारे दिल तक, म्युझिकली थक थक FM रेनबो.

0: Wurtun ich faut mein Gott so yukar namaskar go ai ha karmeint sagach barobar 7 var jaun 31 minute ani 31 seconds alle asat yes kwa tumhe tune in kelad 105.4 megahertz anchir ani chalat fm brain bus sim hind aswad ghoya mukhar vachat namaskar go ai ha karmeint amcha mukhavela karmecha segment acho jo jaun asa shastriya sangitacher adharit ji ha vel zalo asa sapt sur ya sundar sha segment acho आगपेनो आज सप्तसूर ह्या कार्यमेन तुमका आयकून दिता म्हायती राग हमीर हाजेर सांगू इच्छिता की ह्या कार्यावळीचे लेखन संशोधन आणि निवेदन केले असा पंडित योगराज नायक हाणी म्हणटकच चलात आस्वाद घेऊया सुंदर अशा माहितीचो राग हमीर हाजा पंडित योगराज नायक हांच्या ह्या योगदानातल्यान
1: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक सप्तसूर
2: वेगवेगळ्या रागांचेर आधारित आशिल्ली सप्तसूर ही कार्यावळ घेऊन हांव योगराज तुमका परतून एकदा अनुनंत येवकार दिता सप्तसूर ह्या कार्यावळीन आमी वेगवेगळ्या रागांची ओळख करून घेता ती ओळख आमी तुमकां वेगवेगळी पदां आयकून करून दितात आमचो प्रयत्न होच आसता की जेन्ना जेन्ना तुमी ही पदां आयकतात वेगवेगळ्या रागांचेर आधारीत आशिल्ली पदां आयकतात तेन्ना तेन्ना त्या त्या वेळार तो राग तुमच्या नजरे मुखार येवचो असो आमचो प्रामाणीक प्रयत्न आसता तर आयकुपेनो आजच्या कार्यावळीन आमी ऐकूया आणि ओळख करून घेऊया राग हमीराची तर ऐकूबनो आयचो राग हमीर तसो खूपच लोकप्रिय हमीर हो राग रातच्या प्रथम प्रहराक गावपाचो कल्याण थाटाचो हो राग ऐकूपाक खूपच गोड हाचे आंग तसे वक्र जाती हाची संपूर्ण वादी दैवत आणि संवादी गंधार असे शास्त्र मानता ह्या रागाची आणि माहिती देऊच्या पहिली ऐकूया ह्या रागाची

आमच्या रागसंगीतात प्रत्येक रागाच्यो तीन गती असतात असे मानतात. अश्वगती, अश्वगतीचे जे राग असतात ते घोड्याच्या चालीन चालतात. गजगती, हातून जे राग येतात ते हत्तीच्या चालीन चालतात, म्हणजे उदाहरणार्थ दरबारीसारखे राग. आणि मंडूक गती, म्हणजे बेडकाच्या गतीन चलपी राग, म्हणजे त्यांचे जे चलन असता ते त्या त्या तरेन वता. तर हमीर हो राग मंडूक गती हातून येता आणि थोडासा अश्वगतीनूय असा त्याचे हे. मंडूक गती म्हणजे किती, तर एका स्वरावयल्यान एकदम तिसऱ्या चौथ्या स्वराचे उडी मारप असे प्रकार जातात. हातून तानबाजी करपाक भरपूर वाव असता अशा तरेच्या रागांक मंडूक गती असे म्हणतात. तर ह्यो असा तीन गती. तर हो राग हमीर जो असा हातून आलाप तर असताच प्रत्येक रागान, पण तान एक चढ महत्व असा. तर आम्ही आता एक ह्या रागातली एक खानदानी बंदिश ऐकूया. किराणा घराण्याची बंदिश असा, गातात जयतीर्थ मेवंडी. आणि तातून थोडं तानेन हो राग कसं दिसता ते

रागसंगीतातली जी घराणी असतात वेगवेगळी, त्या एकेका घराण्याचो अभ्यास करपाक आपले संपूर्ण आयुष्य अपुरे पडटा. पण काय लोक असे आशिले की या तिनही घराण्यांचेर तांचे प्रभुत्व आशिले. तर असेच एक थोर विद्वान जाऊन गेले, देवगंधर्व म्हणताले त्यांना, ते म्हणजे भास्करबुवा बखले. हांची तिनही घराण्यांचेर हुकमत आशिल्ली. हांच्याकडे चिजांचो आणि वेगवेगळ्या रागांचे असंख्य असे भांडार आशिले. ह्या भांडाराचो उपयोग ताणी नाट्यसंगीताद्वारे आमचे अभिजात राग संगीत लोकांपर्यंत पावपा खातीर खूपच प्रयत्न केलेत. आणि नाट्यसंगीताद्वारे वेगवेगळ्यो चिजो घेऊन त्या चिजांच्या आधारित अशी नाट्यगीता बांधून सामान्य लोकांपर्यंत नाट्यसंगीताद्वारे शास्त्रीय संगीत पावयले. तर ऐकूया त्यांचीच एक रचना, हमीर रागाचेर आधारित आशिली ही नांदी, नाटक स्वयंवर, आणि हाचे संगीत दिला पंडित भास्करबुवा बखले हाणी.

ऐकूप्यानो, आता ऐकूया एक मराठी चित्रपट गीत. हो चित्रपटही तसं खूप जुनो, साधारण 1967 सालचं असू येत. चित्रपटाचे नाव असा बायकोचा भाऊ, आणि हे पद संगीतबद्ध केला वसंत प्रभू आणि गायला आशा भोसले आणि. तर ऐकत

FM Rainbow Seva. Aku penuh FM Rainbow 7. Tumai getale, namaskar Goa hi karavar ani mukhal swatir. Tumka aikung dita barubbar 8 varancher samachar prabhat. Tumchi ani amchi putn bed zatli 8 varazon 15 minutancher kantaracha karavarin. Tumirin aikat ravat. 105.4 megahertz FM Rainbow. Musically all yours. Aapke dil se hamare dil tak. कार्यक्रमातच आठ वरांची रेता दिल्ली केंद्रावल्यान संक्षेपे जावपी समाचार प्रभात खास तुमच्या खातीर ही जावन आसा 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो.

नाचुया कुंपासार बेबदो लिस्बोवा नोशिबाक रट्टा तू आणि हाव कलंगूट आणि जायती गीतां आमच्या ओटार आजूया सात जाचे अजरामर संगीत काळजाक हात घालपी गीत रचनाची आमी आजूई मुजरत याद काढतात असे नामणेचे गोयचे संगीतकार वादक गीतकार आणि फिल्म निर्माते क्रिस पेरी।

क्रिस पेरी हांचो जल्म 25 नोव्हेंबर 1928 वर्सा बोर्डा मडगांव हांगा जालो. क्रिस पेरी हांणी कोंकणी गितांनी जॅज संगीताची वळख करून दिली. गोंयच्या गायकांनी तर तांची गितां गायलीच, त्यान भायर हिंदी सिने इंडस्ट्रीतल्या नामणेचे गायक जशे मोहम्मद रफी, उषा उत्तोप हांकां लेगीत क्रिस पेरी हांणी कोंकणी गितां गावपाची संद मेळून दिली.

रंगीत कोंकणी फिल्म 1978 वर्सा प्रदर्शित जाल्ले भुयारातलो मनीस हाची निर्मिती क्रिस पेरी हाणी केली. ज्या फिल्माच्या गीतांक आशा भोसले हाणी आपलो आवाज दिलो. क्रिस पेरी हाणी लागी लागी 25 वर्सा हिंदी सिने इंडस्ट्रीत सहायक संगीतकार म्हण काम केले. तांणी बाप पिंटो ह्या नावान तियात्रांनी कामां करून रंगमंच गाजयलो. तशेंच स्वताची तियात्रां लेगीत लोकां फुडें ते घेवन आयले. अशे हे अजरामर कलाकार जांकां जितले फावो आशिल्ले तितले नांव मेळना. फकत एकूच पुरस्कार उत्कृश्ट संगीतकाराचो 1974 वर्सा तांकां मेळ्ळो. कुकुरू कुकुकू, माडाचो सोरो अशी एका परस एक कातारां लोकांक दिवन लोकांचे काळीज बूंग बँग बँग करीत ते 25 जानेर 2002 वर्सा संसाराक अंतरले. आनी तांच्या निमाण्या वेळार लेगीत तांचेच एक कातार आदिओ वाजोवन ह्या नामवंत कलाकारांक गोंयकारांनी जड काळजान आनी पावलान निरोप.

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर। गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1-2 मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर।
2: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को, तुमका सतेता असत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड। पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेऊन येता रेनबो सांज। दर दिसा सांज वेळा 6:05-7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज।

सकाळी बरोबर 8 वाजून 22 मिनटं आणि 20 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राची एफ एम रेनबो सेवा. आयकपनो मायमोगाचो येवकार एफ एम रेनबो सेवेंत ह्या खिणाक तुमकां आस्वाद दिता तरेकवार अशा जिणेचे रंग दाखोवपी सुंदर अशा कातरांच्या कार्यावळींत. चलत सुरुवात करुया कातारांच्या ह्या कार्यावळीक आयकून एंजलबर्ट रोज आणि आल्फ्रेड रोज हांचो आवाज. ती गायतात तूंच म्हाका जाय.

अगबेनो एंजलबर्ट रोज आणि आल्फ्रेड रोज आणि गायले हे सुंदरशें गीत तुम्ही ऐकले हे कांतार तुझो तूच माका जाय. अगबेनो मुखाले स्वादर तुमकां आयकूंक दिता. रीटा रोज हाणी गायले कांतार तुझो सांबाळ करतली.

आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नीस शारांत फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतले आनी संयुक्तपणान भारत इनोवेट्स कार्यावळीचें उक्तावण करतले. मध्य प्रदेशांतल्या इंदूर शारांत 5 दिसांच्या ब्रिक्स शेती परिशदेचो काल समारोप जालो. इराणा बरोबरचे गैरस सोपोवपाच्या कबलातीचेर आज सयो जातल्यो आनी उपरांत तरफे धोरणात्मक दृश्ट्या म्हत्वाची हॉर्मुझची समुद्र दुनी सगळ्यां खातीर उक्ती करतले अशे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगला. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण फुडल्या 2 ते 3 दिसांत नैऋत्य मॉन्सून कर्नाटका, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशाच्या आनी कांय वाठारांनी आनी दक्षिण छत्तीसगडाच्या कांय वाठारांनी फुडें सरपा खातीरची परिस्थिती अनुकूल आसा. आयसीसी बायलांच्या T20 संवसारीक करण सर्तीन आज भारत आपल्या मोहिमेची सुरवात पाकिस्ताना आडच्या खेळांत करतलो. दादल्यांच्या क्रिकेटांत हिमाचल प्रदेशांत जाल्ल्या 3 मॅचीच्या माळेंतल्या पहिल्या 1 दिसाच्या खेळांत काल भारतान अफगाणिस्तानाचेर 7 विकेटींनी जैत मेळयले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रांस आनी स्लोवेकिया या 2 देशांच्या भोंवडेच्या पहिल्या पावण्यान काल राती फ्रांसाच्या नीस शारांत पावले. प्रधानमंत्री मोदी आज फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतले तशेंच दोनी फुडारी संयुक्तपणान भारत इनोवेट्स कार्यावळीचें उक्तावण करतले. तातूंत संवसारभरांतले मुखेल इनोव्हेशन स्टार्टअप्स आनी व्हेंचर कॅपिटल फंड एकठांय येतात. आपल्या 2 देशांच्या भोंवडेच्या 2ऱ्या पावण्यान प्रधानमंत्री मोदी आज स्लोवेकियाक वतले. आपल्या 2 दिसांच्या भोंवडेन मोदी स्लोवेकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी हांची भेट घेतले. ते ब्रातिस्लावान स्लोवेकियाचे तांचे समपदस्थ रॉबर्ट फिको हांचे कडेन चर्चा करतले. स्लोवेकियाची भोंवडी सोपोवन प्रधानमंत्री मोदी फ्रांसाक परततले आनी थंय ह्या म्हयन्याच्या 16-17 तारखेक देशाच्या उदेंत भागांत आशिल्ल्या आवियान शारांत जावपी G7 परिशदेन वांटो घेतले. आपल्या भोंवडेच्या निमाण्या पावण्यान प्रधानमंत्री मोदी ह्या म्हयन्याच्या 18 तारखेक युरोपांतल्या सगळ्यांत व्हडल्या तंत्रज्ञान आनी स्टार्टअप कार्यावळ वीवाटेक समितान वांटो घेवपाक पॅरिसाक वतले. मोदी पॅरिसांतल्या भारतीय समुदायाक लेगीत संबोधीत करतले अशी अपेक्षा आसा. फ्रांसांत जावपा आशिल्ल्या G7 शिखर सभे वेळार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन हेर संवसारीक फुडाऱ्यांक मेळटले अशे व्हाईट हाऊसान सांगले. प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यान सांगले, अर्थिक वाढ, पुरवण साखळी, कृत्रीम बुद्धिमत्ता, गुंतवणूक भागीदारी आनी वेगवेगळ्या जागतिक सुरक्षा आव्हानाचेर चर्चा जावपाची अपेक्षा आसा. बुधवारा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प प्रधानमंत्री मोदी हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेवपाचे आसात. मध्य प्रदेशांतल्या इंदोर शारांत 5 दिसांच्या ब्रिक्स शेती परिशदेचो काल समारोप जालो. परिशदेन एकमतान इंदोर जाहीरनामो आपणायलो. ह्या जाहीरनाम्यांत अन्न सुरक्षा, शेतकार कल्याण, हवामान अनुकूल शेती, शेती वेपार आनी डिजिटल शेतीविशी निर्णय घेतले. ब्रिक्स देश संवसारांतल्या 1/4 लोकसंख्येचें प्रतिनिधित्व करतात आनी संवसारीक शेती उत्पादनांत सुमार 42% योगदान दितात अशें शेती मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगलें. इंडोर घोशणापत्र फक्त कराराचो दस्तावेज न्हय तर ब्रिक्स राष्ट्रांच्या सामूहीक इच्छाशक्तीचें आनी सामायीक जापसालदारकेचें प्रतीक अशें तांणी म्हळें. परिशदेन 4 नवे संस्थात्मक उपक्रम जाहीर जाले. तातूंत सैमीक आनी सृजनशील शेतीचेर संयुक्त संशोधन करपा खातीर उत्कृश्टता केंद्राचे जाळे तयार करप, शेती मळार यांत्रिक बुद्धिमत्ता आनी डिजिटल तंत्रगिन्यान हाडपा खातीर ब्रिक्स डिजिटल नेटवर्क स्थापन करप, बियो आनी पारंपारीक बियान जातीच्या संवर्धनाक संबंधित शेतकारांचे हक्क सुरक्षीत करपा खातीर जागतीक मंच स्थापन करप आनी ब्रिक्स एग्री एन जाळे स्थापन करप हांचो आस्पाव जाता. भारत सरकार शेतकारांक युरियाची गोणी 266 रुपया आनी डीएपीची गोणी 1350 रुपया दरान दितले आनी अतिरिक्त खर्चाचो भार सरकार स्वता सोसतले अशें चौहान हांणी सांगले. डॉ बुद्री ताती हांकां अंदू वर्सा

0: चो पद्मश्री पुरस्कार फावो जाला, तांच्या विशी जाणून घेविया।
1: If we don't work for these women, then who will to make them capable and self-reliant? Education is essential. Sometimes people would shut their doors on us. It used to hurt deeply. In the 90s, I started a small school for children. Today, people are progressing in every field. Thousands of children are studying. This is not the work of just one Budri Tati. To recognize and bring forward someone from such remote forests, that is dignity. That is self-respect. It gives a deep sense of purpose that somewhere in some way we matter to society.
0: यो खबरो तुम्ही आकाशवाणी वयल्यान ऐकतात।
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
0: सरकारान लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हांची 30 जूनच्या दनपारसा नवे लष्कर प्रमुख म्हणून नेमणूक केल्या। ते सध्या लष्कर उपप्रमुख म्हणून कार्यरत आसात। सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी त्याच दिसा सेवेंतल्यान निवृत्त जातात। संरक्षण मंत्रालयाच्या एका निवेदनाप्रमाण लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे खडकवासलातल्या नॅशनल डिफेन्स अकादमीचे आदले विद्यार्थी आणि December 1986 ते आर्म्ड कोरांत रुजू झाले। सुमार 4 दशकांच्या गौरवशाली लष्करी कारकिर्दीन तांकां परिचालन, धोरणात्मक क्षमता विकास आणि संस्थात्मक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा व्यापक अनुभव असा। भारतीय लष्कराची लढाऊ क्षमता आणि दीर्घकालीन परिवर्तनात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिला। इराणाबरोबरच्या गैर सोपोवपाच्या कबलातीचेर आज सयो जातल्यो। उपरांत देडफेन धोरणात्मक दृष्ट्या म्हत्वाची हॉर्मुझची सामुद्र धुणी सगळ्यां खातीर उक्ती करतले अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगला। सोशल मिडियाचेर तांणी ही घोषणा केल्या। त्याच वेळार अपेक्षा केल्ले प्रमाण ही कबलात जाली ना जाल्यार नव्यान हल्ले करपाची धमकी ट्रम्प हांणी तशीच दवरल्या। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी या प्रस्तावित कबलातीची तुलना 2015 संयुक्त कार्ययोजने कडेनूय केल्या। मजगतीं खंयच्याच कबलातीचेर सयो देरफेत जावपाची शक्यताय ना अशें इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई हांणी सांगला। आज अशें जावचें ना आनी फुडल्या दिसांनी जावंक शकता अशें तांणी म्हळां। केरळांतले नामनेचे साबरीमाला अयप्पा देवूळ आयच्या मिथुनम या मल्याळम म्हयन्याच्या पुजा खातीर उक्तें जातले। तांत्रीक कंदरारू महेश मोहनारू हांचे उपस्थितीन मेलसंती ईडी प्रसाद सांजवेळा 5 गर्भकूड उक्ती करतले आनी पारंपारीक दिवो पेटयतले। भक्त www.sabarimalaonline.org या साबरीमाला ऑनलाईन पोर्टलाचे व्हर्च्युअल क्यू सिस्टमा वरवीं दर्शन स्लॉट्स आरक्षित करूंक शकतात। देऊळ महिन्याच्या पुजा खातीर उक्तें उरतले आनी विधी पुराय जाले उपरांत या महिन्याचे 19 तारखेक बंद जातले। IMD म्हणण्याप्रमाण फुडल्या 2 ते 3 दिसांत नैऋत्य मॉन्सून कर्नाटका, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशाच्या आनी कांय वाठारांनी आनी दक्षिण छत्तीसगडाच्या कांय वाठारांनी फुडें सरपा खातीरची परिस्थिती अनुकूल आसा। फुडल्या 3 ते 4 दिसां खातीर अंदमान निकोबार जुव्यांचेर केरला, माहे, ओडिशा, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, ईशान भारताच्या कांय भागांत उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तायला। ICC बायलांच्या T20 संसारीक करण सर्तीन भारतीय बायलांचो पंगड आज बर्मिंगहामांतल्या एचबेस्टनान कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताना आड आपल्या मोहिमेची सुरवात करतलो। ही मॅच भारतीय वेळाप्रमाण सांजवेळा 7 सुरू जातली। आंतरराष्ट्रीय योग दीस 2026 एक भाग म्हणून आयुष मंत्रालयान मोरारजी देसाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग आणि हॅबिल्ड हांच्या जोड पालवान आज एक महत्वाची संसारीक ऑनलाईन योग कार्यावळ घडवून हाडली। दादल्यांच्या क्रिकेटांत हिमाचल प्रदेशांतल्या धरमशालांत जाल्ल्या 3 मॅचीच्या माळेंतल्या पहिल्या एका दिसाच्या खेळांत भारतान अफगाणिस्तानचेर 7 जैत मेळयले। पावसाक लागून व्यत्यय आयिल्ल्या ह्या खेळांत 195 धावण्याचे लक्ष भारतान 22.5 ओव्हरींनी साध्य केले। भारत आनी अफगाणिस्तान हांचे मदली दुसरी ODI 17 जूनाक लखनौ शारांत जातली।

सकाळची बरोबर 9 वर जाऊन 10 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा आणि ऐकू एफ एम रेनबो सेवेत या खिणाक. वेळ झालो सा सुंदरशा एव्हरग्रीन गीतांचं आस्वाद घेऊपाचो म्हणजेच 1950 लेकर 1980 के दौर के गाणे तुमका ऐकून दिवपाचो सदाबहार ह्या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यावळींत. चलात कार्यावळीचो आस्वाद घेतना तुमकां ऐकूंक दितां पयले सुवातेर आशिर्वाद ह्या फिल्मांतल्यान हीं दोन गितां बॅक टू बॅक. पयले सुवातेर आशा भोसले आनी हेमलता गायतात साफ करो इन साफ करो आनी उपरांत अशोक कुमार हांच्या आवाजान कानी की एक नगरी. आयकात हीं दोन गितां बॅक टू बॅक 105.4 MHz.

0: अगपेनो आराधना ह्या फिल्मातल्यान हे गीत तुम्ही ऐकलें किशोर कुमार हांणी गायिल्लें मेरे सपनों की राणी. मुखाले सुवातेर तुमकां आयकून दिता आनी तरेकवारीशीं गीतां आनी आज जंय आमी आयकतात 1960s के दौर के गाणे 1950s 1980s मदले तेन्ना चलात आयकून दिता आनी खुबशो अशीं गीतां. पूण ताच्या पयलीं घेवया कार्यावळींत एक ल्हानसो विसव.
1: प्लास्टिका पासून पैस राहूया, प्लास्टिकाचा वापर टाळूया, स्वच्छ आणि नितळ भारत घडवूया. स्वच्छता ही सेवा.
2: गाव आणि हाव ऐकाल गावांतल्यो गजाली गावकऱ्यांकडल्यान.
3: गावामध्ये खास नाव गाव रे मजो गाव.
2: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलात.
4: गाव आणि हाव

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

क्या मिलिए ऐसे लोगों से, मोहम्मद रफी हणी गई लहें सुंदर से गीत मैकलें, इज्जत या फरमातलन मुखाल स्वादर तुमका ऐकूं देता गाइड ह्या फिल्मातल्यान किशोर कुमार हांचो आवाज आणि उपरांत लता मंगेशकर हांचो आवाज. पहिले सुवातेर हे गीत येता गाता रहे मेरा दिल आणि उपरांत गीत पिया तो से नैना लागे.

अगपेनो ही दोन गीतां आशिल्लीं गायड ह्या फिल्मांतल्यान. मुखारय सुवातेर तुमकां आयकूंक दिता सूरज ह्या फिल्मांतल्यान मोहम्मद रफी हांचो आवाज ह्या दोन गितां खातीर. पयले सुवातेर येता पहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, आनी उपरांत जिहा चेहरे पे गिरे जुल्फे ह्या दोन गितांचो आस्वाद घेयात 105.4 मेगाहर्ट्सांचेर. म्युझिकली ऑल यर्स आपके दिल से हमारे दिल तक. तुम्ही ऐकतात सदाबहार हे हिंदी फिल्म गीतांची कानावळ, जंय तुमकां आयकूंक मेळटा 1950s लेकर 1980s के दौर के गाणे. आणि आज तुमच्या खातीर आम्ही घेऊन आल्यात 1960s के चुनिंदा नगमे ह्या कार्यावळीतल्या.

अगपनों छलिया ह्या फिल्मातल्या तेरी राहों में खड़ी है ह्या लता मंगेशकर हाणी गायल्या गीता संगतक वेळ झालो असा. हिंदी फिल्म गीतांच्या ह्या कार्यावळीतल्यान जय आज तुम्ही आस्वाद घेताली 1960s के दौर के नगमो का सदाबहार ह्या कार्यावळीतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. मुखरे सुवातेर बरोबर 10 वर जावन 5 मिनटांची रायकात दिली केंद्रावेल्यान सहक्षेप जावपी इंग्लिशीतल्यान खबरो तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा. म्युझिकली ऑल युअर्स FM रेनबो.

मराठी गीतांच्या कार्यक्रमाची आणि ह्या कार्यक्रमात ऐकूया भावगीते, नाटकगीते तसंच चित्रपटगीतांना सुद्धा. आणि आजच्या ह्या शृंखलेला सुरुवात करूया नाट्यगीतांतून. रसिक हो, नाट्यगीतांच्या वळेरीतून हे पहिलं नाट्यगीत सुधीर फडके गात आहेत सत्यवदे वचनाला.

सत्यवदी वचनाला ह्या नाट्यगीतानंतर येत आहे बकुल पंडित ह्यांचं प्रीती सुंदरी दुधारी हे नाट्यगीत.

वळेरी. रसिकहो नाट्यगीतांच्या ह्या शृंखलेत हे पुढील नाट्यगीत श्रीपादराव नेवरेकर यांनी गायलेलं प्रिया मोक्ष होणे.

105.4 मेगाहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्र GFM रेनबो सेवा तुमच्यासाठी घेऊन येत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम. आणि मराठी गीतांच्या कार्यक्रमात तुम्ही ऐकत आहात नाट्यगीतांची

रसिकहो, श्रीपादराव नेवरेकर यांच्याच आवाजात तुम्ही ऐकत होता धन्य आनंद दिन हे नाट्यगीत. आणि आता नाट्यगीतांच्या वळेरीतून बळूया भावगीतांच्या श्रृंखलेकडे. आणि भावगीतांच्या ह्या श्रृंखलेत पहिलं भावगीत भगवंत नार्वेकर गात आहेत तू धुंदीच्या. हे

रसिकहो, भगवंत नार्वेकर यांच्या भावगीतानंतर हे पुढील भावगीत संगीता चितळे गात आहेत, राधा नाचे रे.

0: चूल्हा छोड़ा, बिजली का बिल क्या तेरा बापू भरेगा?
1: पर आज उन्हें सब प्यारे लाल बुलाते हैं, क्योंकि जब से उन्होंने सोलर पैनल लगवाया है तब से मीटर की सुई भी चैन से सोती है और हुकुम सिंह भी। पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, आज ही रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in पर।
2: हर घर सूर्य घर।
3: सकाळचे 10:51 होत आहे। तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी पणजी केंद्राची एफएम रेनबो वाहिनी, आणि एफएम रेनबो वाहिनीत रसिक हो तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम। आणि ह्या कार्यक्रमात तुम्ही ऐकत आहात भावगीतांची श्रृंखला। रसिक हो भावगीतांच्या ह्या श्रृंखलेत हे पुढील भावगीत सुधीर फडके गात आहेत, सखी मंद झाल्या तारका।

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला ला विपिसे हा
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।

रसिकहो 105.4 मेगाहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो वाहिनी. तुम्ही ऐकत आहात FM रेनबो वाहिनीत मराठी गीतांचा कार्यक्रम. रसिकहो, वेळ झालेली आहे ह्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घ्यायची. बरोबर 11 वाजता ऐकूया दिल्ली केंद्रावरून संक्षेपित होणाऱ्या हिंदीतून बातम्या. ऐकत राहा 105.4 मेगाहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो वाहिनी. संगीतमय हा प्रवास आकाशवाणी पणजी.

FM रेनबो 105.4 MHz चेर तुमका माई मोगाचो योकार आमच्या स्टुडिओत 11 वरां जावन 5 मिनटां आणि 42 सेकंद जातात. मोगळ आयकू पॅनो FM रेनबोर तुमका बरी बरी कार्यावळी आम्ही आयकूंक दिताच. या खिणाक कोंकणी गीतांची कार्यावळी आयकूया आम्ही आणि सुंदर अशा कोंकणी गीतान सुरवात करूया.

कोकणी गीतांची कार्यावळ FM रेनबोर 11 वरा जाऊन 10 मिनटं आणि 7 सेकंद जातात अशीच मुखार ऐकूया आणखी कोकणी गीतं ऐकूया. हे एक निळे निळे सवणे असे सुंदर गीत अशोक मांद्रेकर हांचं.

FM रेनबोर आकाशवाणी पणजी 11:18:36 जातात आणि कोकणी गीतांच्या कार्यावळीत ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजान हे गीत त्या दिसा वडाकडे.

11:24 आणि 4 सेकंद जातात. FM रेनबो तुम्ही ऐकतात ही कोकणी गीतांची कार्यावळ. कार्यावळ मुखार वरता असताना ऐकूया हे गीत वैशाली सामंत हांच्या आवाजान. गीत बरेला साई पाडंदेकर हाणी आणि अशोक पत्की हांचे संगीत. ऐकूया गीत यो रे साहेबा.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो 11 वरां जावन 43 मिनटांचो 30 सेकंद जातात. मुखार आयकुया हरिहरन हांच्या आवाजान जनक दिन हे गीत.

नमस्कार. एफ एम रेनबो तुम्ही ट्यून इन केला 105.4 मेगाहर्ट्स. 12:32 आणि 28 सेकंद जातात. चित्ररंजन ही कार्यावळ तुम्ही ऐकता. ऐकूया गीत फाल्गुनी पाठक हांचे आवाज.

चित्ररंजन ही कार्यावळ तुम्ही ऐकतली एफ एम रेनबोर. आणि मुखार वरता असताना कार्यावळ ऐकून देता मेड इन इंडिया हे गीत आलिशा.

हे जाऊन शिल्ले कातार एफ एम रेनबोर्ड तुम्ही ऐकताली कातारच्या कार्यावळीत. मुखार ऐकूंक दिता कातार सोनिया आणि पीटर हांच्या आवाजान तुझ्या विणे.

सोनिया आणि बाब पीटर हांच्या आवाजान तुम्ही ऐकले हे कातार एफ एम रेनबोर 105.4 मेगाहर्ट्झ तुम्ही ट्यून इन केला. 1:25 आणि 12 सेकंद जातात कातारांची कार्यावळ तुम्ही ऐकता. लॉरी हांच्या आवाजान कातार ऐकुपाक दिता. उजवाडान जाली रात, ऐकुया कातार एफ एम रेनबो.

कातारांची कार्यावळ तुम्ही ऐकत आली. कातारांची कार्यावळ मुखारवर्या या खिणाक आमच्या स्टुडिओत बरोबर 1 वर जाऊन 30 मिनटं आणि 7 सेकंद जातात. ऐकूया कोकणीतल्यान मुखेल खबरो.

परतून एक फावट येवकार तुमकां ह्या एफ एम रेनबोर 105.4 मेगाहर्ट्स तुमी ट्यून इन केला. 1:32:22 जातात. ऐकुया प्रिन्स चॅकप आनी सुप्रिमो हांचो आवाज टायम ना रे.

नमस्कार रसिक श्रोतो हो, 2:17 झालेले आहेत. नाट्यगीतांचा हा कार्यक्रम FM रेनबोवर आपण ऐकत आहात आणि आता ऐकूया प्रभाकर केरकर ह्यांच्या आवाजात हे गीत.

प्रभाकर केरकर ह्यांच्या आवाजात हे नाट्यगीत आपण ऐकलं. आकाशवाणी पणजी केंद्राचा हा आहे FM रेनबो. 2:09:13 झालेले आहेत. कार्यक्रम पुढे नेत असताना नाट्यगीतांनी ऐकूया बकुळ पंडित ह्यांच्या आवाजात हे नाट्यगीत.

एफ एम रेनबोवर आपण ऐकलं हे नाट्यगीत. 2:18 झालेली आहेत. पुढे ऐकायला देत आहे भवान खानी या नाटकातलं नाट्यगीत. नाट्यगीत लिहिलेलं आहे विद्याधर गोखले ह्यांनी. तर ऐकूया नाट्यगीत प्रीतीचा कल्पतरू.

नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM रेनबोवर. पुढे ऐकूया नाटक एका लग्नाची गोष्ट. या नाटकातलं गीत, नाट्यगीत, मला सांगा सुख म्हणजे काय असतं, हे नाटकाचं गीत लिहिलेलं आहे श्रीरंग गोडबोले ह्यांनी. ऐकूया प्रशांत तांबले ह्यांच्या आवाजात हे गीत.

बघितलं एकमेकांसाठी त्याग करणाऱ्या एकमेकांवर प्रेम करणाऱ्या लोकांचं हे कुटुंब दुःखा नावाच्या गोष्टीचं या जगात अस्तित्व आहे की नाही अशी शंका यावी इतकं आनंददायी वातावरण

प्रसन्न चेहरे हास्य विनोद। सासू सुना अशा भेटल्यात एकमेकींना जणू काही एकाच ताकावर बसणाऱ्या दोन मैत्रिणी।

रसिक श्रोते हो, नाट्यगीतांचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो तुम्ही ट्यून इन केला, एफ एम रेनबो तुम्ही ऐकत आहात आणि 2:30 जातात. आणि आता ऐकूया कोकणीतल्यान मुखेल खबरो, मुखावयल्यो कार्यावळी आसतल्यो पश्चिमी संगीताच्यो.

जी हाँ दोस्तों, 104 MHz FM रेनबो आयता जी सांज भाऊ तुमच्या संगाताक तरेकवार कार्यवी तुमच्या संगाताक आणि तुमचे मन धादुशी करपाचो हावेस चला दिसतो सजवूया आईची मैफिल कसा तुमच्या पासत.

मग सोनं गीत आणि संगीत 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो तारेकवार कारवी खातात तुमच्या खाती असताल्यो. आता बरोबर 7:35 म्हणजे भावगीतां तुमकां आयकूंक मेळटली. 5:58 म्हणजे कोंकणीतल्यान खबरो, 6:00 हिंदीतल्यान खबरो आनी 5:05 सावन रेनबो सांज. आनी श्रद्धा आयज रेनबो सांज हे कार्यावळीत आयज जागतीक रक्तदान दीस त्याच फाटभुंयेचेर सुदेश नार्वेकर हांची आमी लायव्ह मुलाखत आसली आसा तुमचे खातीर. सुदेश नार्वेकर हे 100 वेळा रक्तदान करपी एक रक्तदान करपी मनीस आणि जायते त्यांच्यानी रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन केला, लोकांक मार्गदर्शन केला असे सुदेश नार्वेकर हांचे लागी बातचीत रेनबो सांजे कार्यावळीत बरोबर 6:05 सावन. मजगती 6:30 म्हणजे कोंकणीतल्यान खबरो, 6:35 सावन T20 अंतर्गत आज भारत आणि पाकिस्तान महिला क्रिकेट खेळ जाऊचेलो असा, त्या खेळाचे प्रत्यक्ष वर्णन तुम्ही ऐकू शकता आमच्या FM रेनबो सेवेच्या माध्यमातल्यान. आणि आमच्यो सच्च्यो कार्यावळी ज्यो असतल्यो त्यो न्यूज ऑन AIR ॲप असा, त्याचेर तुमकां ऐकूंक मेळटल्यो. 7:10 खाशे

श्रोतो मेलविन डिसोजे यांची स्वरात सात रंग पावसा हा सुंदरसा गीताचा पेश गीताचा नजराणा तुमच्यासाठी. मित्रांनो, मराठीतील काव्यात्मक शब्दप्रयोग आहे सात रंग पावसा, आणि याचा अर्थ पावसानंतर आकाशात दिसणाऱ्या इंद्रधनुष्यात सात रंगाशी संबंधित असा होतो. हा शब्दप्रयोग खरं तर आनंद, आशा, सौंदर्य आणि निसर्गाच्या रंगोत्सवाचे प्रतीक या स्वरूपात वापरला जातो. मित्रांनो, भावगीत या कार्यक्रमात यानंतरचं हे गीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

मला जाग आले। श्रोते हो, भावगीत या कार्यक्रमात आनंदाचं हे गीत मंगेश पाडगावकर यांच्या लेखणीतून साकारलेले सुधीर फडके यांच्या स्वरात। मित्रांनो, माणूस देवाला तीर्थक्षेत्रामध्ये, मंदिरामध्ये किंवा दूरदूरच्या यात्रामध्ये शोधत असतो, परंतु खरा परमेश्वर आपल्या अंतःकरणातच वास करतो। जर मनात प्रेम, करुणा, सत्य आणि मानवता असेल तर बाह्यपूजा, अर्चना ही सदैव नेहमीच निरर्थक ठरत असते। हा संदेश संत परंपरेतील देव माणसात आहे आणि या विचाराशी सुसंगत आहे। ईश्वराचा शोध बाहेर नव्हे तर स्वतःच्या अंतर्मनात घ्यावा लागेल, असा अर्थ सांगणारं हे गीत सुधीर फडके यांच्या स्वरात।

सुधीर फडके यांच्या स्वरात हे सुंदरसे गीत, भावगीत कार्यक्रमाच्या शेवटी एक सुंदरसे गीत खास आपणा सर्वांसाठी. आणि त्यानंतर बरोबर 5:58 कोकणीतून ठळक बातम्या आणि 6 हिंदीतून ठळक बातम्या ऐकत राहा FM वाहिनी 105.4 MHz.

जी हाँ दोस्तों, नमस्कार। अने आए छे रेनबो सांजे करवीत एक खास, आणि खास इतल्याकूच इश्टांनो, आज जागतिक रक्तदान दीस, आणि त्याच फाटभुंयेचेर एक खाशेली इंटरव्यू आमी तुमचे खातीर प्लॅन केला। श्री सुदेश नार्वेकर, आमी जेन्ना रक्तदान म्हणटा तेन्ना हे नाव आमच्या गोंयकारांक नवे न्हय, जायते लोक सुदेश नार्वेकर हांकां वळखून आसा, आणि तांचे लागीं थोडशी बातचीत। आयज रक्तदान दीस जो जागतीक स्तराचेर आमी मनयता, त्याच फाटभुंयेचेर रेनबो सांज हे कार्वेत खाशेली बातचीत, खाशेले चॅट वीथ सुदेश नार्वेकर। आयकत रावत 105.4 MHz FM रेनबो।

0: जी हाँ दोस्तों, पुरुषोत्तम पै हांच्या आवाजातले सुंदरशे गीत 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो तुम्ही असात भाऊ सांगतात ह्या सुंदरशा वेळार रेनबो सांजे कार्यवीत. आणि श्रोतो, जसे आम्ही तुमकां पहिली सावन सांगत असा की रेनबो सांजे कार्यवीत आयज एक खाशेली गजाल. आणि श्रोतो, आयज जागतीक रक्तदान दीस आहे, त्याच फळबेचेर आमच्या गोंयान श्री सुदेश नार्वेकरांचे नाव प्रत्येकाक खबर आसा. आनी जशें आमी तुमकां पयली कळीत केला, तांच्या लागीं थोडीशी बातचीत रक्तदान ह्या विशयाक. दोनशांनो हो एक म्हत्वाचो विशय, आनी ह्या विशयान थोडेशें गांभीर्य, थोडीशी वेगळेपण आसता. आनी ताचे जे थोडेशे बारकावे आयचे कार्यवीत आमी डेफिनेटली शेअर करुया एका सांगाता एकमेका सांगाता. आमी डेफिनेटली ताच्या सांगाता उलोवया. चला दिसून सगळ्यांत पयली आमी तांकां येवकारुया. हॅलो,
1: नमस्कार.
0: सुदेश नार्वेकर बाब, कशें आसा? सो आयज जागतीक रक्तदान दीस, आनी जागतीक रक्तदान दीस आनी त्या दिसा आमकां 129 फावटी रक्तदान केल्लो मनीस रक्तदाता मेळप हें आमचें भाग्य. सो सगळ्यांत पयलीं तुमचें खास खास अभिनंदन, कित्याक तर 129 फावटी तुमी रक्तदान करपाचो प्रेरणादायी असो टप्पो गाठिल्लो आसा, त्या खातीर अभिनंदन. आनी तुमकां FM रेनबोत रेनबो सांज हे कार्यवीत मायमोगाचो येवकार. सो सगळ्यांत पयली खाशेलो प्रश्न आमचे जे साबार आयकुपी आसा, पुराय गोंय आसा, महाराष्ट्र आसा, कर्नाटक, सगळे जाण ह्या खेळाक लायव्ह आसा. आनी तुमी लेगीत आमच्या सांगाताक लायव्ह आसा, फोन लायनीचेर आसा आमच्या सांगाताक. सो नार्वेकर बाब, म्हाका एक सांगात सगळ्यांत पयली सिंपल क्वेश्चन आसा की रक्तदान करपाची सुरवात कशी कितें जाली?
1: म्हणजे हायर सेकंडरी झाली, 12वी झाली. आमचा त्या वेळा धंदो चालतालो.
0: ओके.
1: आम्ही डिस्ट्रिब्युशन एजन्सी आशिल्ली. आणि हा म्हणजी गाडी घेऊन सावर्डेच्यान हा फोंडा येतालो.
0: ओके.
1: एक तुमकां साकव असा, बोरये हे खबर असत. मग थंय एक गणेश मूर्ती दवरल्या.
0: ओके.
1: आणि बारीकशे थंय मग त्या दिसा येतना हांवें पळयलें की येतना थंय पळयलें की एक टू व्हिलर वालो अक्षरशा पाळोळ्यान पडलेलो.
0: अच्छा.
1: आणि त्याची बायल जी आशिल्ली ती रडटाली. कारण कोण कसे असतले त्या वेळा, ही जवळजवळ 34 वर्षा पूर्वीची गोष्ट आशिल्ली. त्या वेळार कसं असं, कोणी जर कोणाक उखलून जर हॉस्पिटलात गेले जाल्यार पहिली पोलीस प्रॉब्लेम येतालो.
0: बरोबर.
1: त्यामुळे कोण हात नाही आशिल्लो. पण त्यावेळा हांवें एक असे म्हाका दिसले की कित्याक ताका सोडोवपाक.
0: अच्छा.
1: हांवें गाडयेन घेतलो घालो.

0: आमका एक सवय आसा म्हाका त्या ग्रुपा भितर वचून त्यांच्या बरोबर एक डिस्कशन करतालो.
1: अच्छा.
0: ते जर 25 जाण आसा, 25 आसा ते कमीत कमी 17 ते 18 भुरगे येऊन रक्तदान करताले त्या वेळार. आज परत एकदा आमचेर तीच परिस्थिती परत आयल्या अशें म्हाका तरी दिसता.
1: अच्छा.
0: आजच्या रक्तदान शिबिराचे हांव तुमकां सांगता की आज एक रक्तदान शिबीर आम्ही फोंडा केले.
1: फाईन.
0: 80 रक्तदान म्हणजे 86 रक्तदान धोरण या लोकांनी केले.
1: आईज
0: तातून सुद्धा असे आशिले 4-5 जण की ते रक्त दिवपाक आयले आणि ते दाराच्या भीतर येनाशिले.
1: अच्छा. भय असा
0: पण ज्या वेळेला हांवे म्हाका स्वतःक त्यांच्या इंट्रोड्यूस केलं हांव कोण असा किती असा हे सांगले. हांवे त्यांना सांगले हा समोर तुमच्या रावता. तर त्या वेळार ते 4 जण रक्तदान करपाक तयार झाले. आज जर तुम्ही त्यांना जर व्यवस्थित जर पोटवून सांगता जाल्यार नक्कीच जो तरणाटो असा तो 100% रक्तदान करतो.
1: बरोबर बरोबर. सो सुदेश बाब म्हाका एक सांगात, आमी हाजे विशीं डेफिनेटली उलोवया. खूप महत्वाचो विषय असा आणि खूप जाणविकाय ह्या विषयातल्यान आमकां मेळटली, आमच्या आयकुप्यांक मेळटली. थोडेशें महत्व ह्या विषयाक आमी डेफिनेटली दिवया. तुमकां संगीता बद्दल आवड आसता आसतली,
0: थोडीशी आसा.
1: सो एक म्युझिकल ब्रेक ह्या गिराक आमी घेऊया. कसल्या प्रकारचे संगीत तुमकां आवडटा?
0: एक जर राहुल देशपांडेचे जर एक संगीत सौभद्रातले जर ऐकपाक गेले.
1: ओके. ओके. येस. सो राहुल, संगीत सौभद्र हांव डेफिनेटली सोदता, पूण ह्या खिणाक एक नाट्य संगीत खासा तुमच्या खातीर वेचलाय. खूप सुंदर गीत असा आनी हे गीत ह्या खिणाक तुमच्या खातीर. रोखडेच आमी ब्रेकआउट उपरांत मेळया. ओके. थँक्यू. सैश्टानो आशिल्लो आमचो सुदेश नार्वेकर, जाणे 129 फावटी रक्तदान केल्ले आसा आनी कितलीशीच शिबिरां सद्या गोंयांत ते आयोजीत करता. आनी जांकां खऱ्या अर्थान रक्ताची गरज आसा अशा लोकांक ते मजतीचो हात दिता. आमी बातचीत करतात तांचे लागी. ह्या खिणे एक ल्हानसो विसव म्युझिकल ब्रेक तुमचे बसत प्रल्हाद हडफडकर हांचो आवाज, आनी ताच्या उपरांत सुदेश नार्वेकर डेफिनेटली बॅक येतले तुमच्या सगळ्यांक.

0: जी हां, सो सुंदरश संगीताच्या सानिध्यान आम्ही असा या खेणाकडे आम्ही उलयता सुदेश नार्वेकर, ज्यांच्यानी 129 फावटी रक्तदान केले असं. सर वेलकम बॅक.
1: धन्यवाद.
0: येस, सो कसे लागले आमचे नाट्यसंगीत तुमच्या मना?
1: बरे आशिले.
0: येस
1: नाट्यसंगीत आवडटा एक म्हणजे
0: येस, आणि नाट्यसंगीतात एक वेगळी अशी अनुभूती आविष्कार काय पळोवपाक मेळटा. सो बॅक टू आमचो सब्जेक्ट, म्हाका एक सांगात, आयज लेगीत आमी जेन्ना रक्तदान ह्या विशीं उलयतात तेन्ना लोक सुयेच्या भियान आपली कूड आपल्या शरीराक त्रास जातले, अशक्त जातले असो एक चुकीचो समज आसा, त्या संदर्भात तुमचें मत?
1: खुबशा जे भुरग्यांचो किंवा म्हणून जे रक्तदान करूंक शकता अशा लोकां मदीं हो एक खरें म्हणजे संदेह आसा.
0: हय,
1: पण खूब कडेन आमी पळयताले पण ज्या वेळार पहिले फावटी ते रक्तदान करता आणि त्याच्या नंतर जो तांकां अनुभव येता की तेच भुरगे जे आसा ते तरणाटे आसा आणि कोणी आसा ते दुसऱ्यांक सांगता की ना ही खरें म्हणजे रक्तदान हे सगळ्यांत सर्वश्रेष्ठ दान असा आणि त्यांनी करपा जाय. मग आणि एक गोष्ट तुमकां ह्याच्या वयलसून सांगता, कोण तरी धर्माचेर उलयता हे कलमा ते कलमा असे काय ना, एक आम्ही सगळ्या चर्चींनी आमचे कॅम्प जाता, तुमच्या देवळांनी जाता, बाबा बरोबर जाता, एनजीओ बरोबर जाता, खंयच्या तरी मस्जिदीन आमचे कॅम्प जाता.
0: अच्छा,
1: पण थंय तितलोच आमकां बऱ्या तरेचो आमकां एक प्रतिसाद मेळटा. ही खरी म्हणजे खरी गोष्ट.
0: अच्छा,
1: तुमकां हांव एक अजून एक गोष्ट सांगू शकता. हांव एक 11-12 फेब्रुवारीक हांव बिहार गया आशिल्ले.
0: ओके,
1: मग थंय एक कॅम्प हांव करपाचो एक हे आयलो.
0: अच्छा,
1: पण थंय जर परिक्षा आमच्या गोंयान जर परिक्षा जाल्यार जमीन आसमानाचो फरक आसा.
0: कित्याक लागून?
1: एका दिसा 250-300 रक्तदाते रक्तदान करतात.
0: अरे बाबरे.
1: ह्या भायर वचून जर आम्ही पंजाब जर गेले जाल्यार हांगा जो आंकडो जर सांगता 400-450 पर्यंत
0: टायम उणो जातलो.
1: हय, टायम कमी पडटलो.
0: येस येस, खरेंच आयज आमी पळोवंक वचत जाल्यार रक्तदान हे अत्यंत म्हत्वाचें आसा, आनी रक्तदान जेन्ना आमी करता तेन्ना आमची कूड बरें उरता अशें आमी खूब फावटी आयकलां. हें तुमचे कडेन आमी डॅफिनेटली उलयतले. ह्या संदर्भात आमचो एक ल्हानसो विसव घेवपाचो वेळ जाल्लो आसा, कित्याक तर 6:30 आमच्यो कोंकणींतल्यो राष्ट्रीय खबरो जातल्यो, आनी सुदेश बाब ताच्या उपरांत आमी तुमच्या संगताक ही बातचीत मुखार व्हरुया. ओके, थँक्यू. सो श्रद्धा 105.4 MHz FM रेनबो तुमी आसात भाऊ संगताक. 6:30 वेळ जावचेलो आसा कोंकणीतल्यो राष्ट्रीय खबरो आतां कांय केण्यांतच, आनी ताच्या उपरांत श्री सुदेश नार्वेकर हांचे लागीं आमी बातचीत आमची मुखार व्हरतले.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रॉन हांणी आयज नीश शारांत संयुक्तपणान भारत इनोवेट्स कार्यावळीचें उक्तावण केलें. भारत फ्रांस इनोवेशन वर्स हे कार्यावळी अंतर्गत हेर देशांतले मुखेल इनोवेशन स्टार्ट

0: जी हाँ दोस्तों, वेलकम बैक 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो। तर आम्ही परत एकदा रक्तदान शिबीर जो जागतिक आयज रक्तदान दीस असा त्याच फाटभुयेचेर आयज आम्ही उलयता श्री सुदेश नार्वेकर, तांकां परत एकदा वेलकम करूया। सर नमस्कार।
1: नमस्कार
0: सर, एक सादो प्रश्न की 2026 वर्षाचो जेन्ना जागतिक रक्तदान दिसाचे आम्ही उलयता, ताचे ब्रीदवाक्य असा मानवतेचो एक थेंब रक्तदान करा आणि जिवीत वाटूया असं असा। 100 परस चढ फावटी रक्तदान केल्या उपरांत जेव्हा तुम्ही तो रगत साठवपी पिशवेकडे पळतात त्यांना तो मानवतेचो एक थेंब तुमका वैयक्तिकरित्या कितलो महत्वाचो आणि मोलादिक?

0: 비슷비슷하.
1: 그래도 좀더 장사게 돌려래.
0: 응.
1: 자외가 밑에 속에 보이다.
0: 하이.
1: 자외리 것이 바원에다.
0: 응.
1: 이 야샤드 권하쿠스 그릇 버리시네.
0: 하이.
1: 겐나 속에.
0: 물어볼. Definitely.
1: 하이.
0: 3번 아미 파 아 생각.
1: 사실 그라미들 바퀴 저 고스티들 위치할게요.
0: 음흠.
1: 굽시 고스티에다 고레자네 갔다 그 외국에 바이리 갔다 따져 저 비치할게 파지가 외국에 굽시 와이드 디스턴
0: 음흠.
1: 콘터리 거의 에코 마라마리 자려면 또
0: 음흠.
1: 그 액시젠 자려면 또
0: 하이
1: कई तरीके पेशेंट्स और स्टूडेंट्स और ज़्यादा तक उबार्चा पिक्चर कई रीलांग कर पाएं
0: चोट जम ले
1: ये खूब घटना सकते हैं
0: बरोबर मनांग खूब वाइड डिस्टानी अशो गजाली जेन्ना आमी पळयता तेन्ना आतां समाज प्लॅटफॉर्म आमचे सामाजीक जी प्लॅटफॉर्म आसा सोशल प्लॅटफॉर्म्स ताजे अश्यो कितल्योश्योच गजाली आसा जाका लागून आमचें मन इतलें दुखेस्त जाता की मनांक केन्ना केन्ना दिसता की कित्याक जाय हें सोडून दिवया हय सो म्हाका एक सांगात असो हो अथांग प्रवास आसा तुमचो अशी एका तुमी पयली एक 34 वर्सां पयली जी गजाल आमचे वांगडा शेअर केल्यात तरी पूण अशी एखादी विशेष घडणूक आसा जंय तुमच्या रक्तदानाचो रोखडोच आनी व्हड परिणाम जाल्लो तुमी पळयला जशें की तुमच्या रक्तान एकाचो जीव वाटवला जावं कठीण प्रसंग आयिल्लो तेन्ना तुमी त्या आणीबाणीच्या वेळाचेर तुमी तांकां मदत केल्या असो आनी एक खंयचो खीण समजा आसा जाल्यार शेअर करात
1: तसंच एक पिरिश म्हणून खंयचं तर हा सांगणार तुमचं
0: ओके
1: कित्याक आम्ही कोणाचे जगा अरेंज करतो पण त्यांचे केन्नाच आम्ही काही फोटो किंवा त्यांचे नाव आम्ही काही डिस्क्लोज करणार
0: राईट
1: एकदा असंच एक प्रसंग राहिलं त्याचे एक 4 वर्षा पहिली मग एक ते 1:15 मध्ये मग युकेतल्या कॉल आयलं
0: ओके
1: आणि ते बापूय त्यांचे हा केअरटेकराकडे आशिल्ले
0: ओके
1: आणि दोघूय जे भाव आशिल्ले ते युके काम करताले म्हणून त्यांनी मला कॉल केला आम्ही किती विचारता पहिले रेफरन्स पहिले विचारता
0: हाय
1: रेफरन्स कोणी दिला काय म्हणून
0: बरोबर
1: कित्याक हा रेफरन्स खूप महत्वाचा असा या
0: कामात
1: सांगले त्यांनी पण ते आमचं एक फ्रेंड असतात आणि दिलं आणि खरी म्हणजे ब्लड बँक 4 पर्यंत ओपन असताली आणि हे कार्डिएक सर्जरी आशिली बायपास सर्जरी आशिली पेशंटाची
0: अच्छा आमच्या गोयान
1: हय गोयान जीएमसीन ताका एक्च्युली तो फ्रेश रक्तदान ते दिवचे पडटाले
0: पण
1: ब्लड हे आमचं कार्डिएक सर्जरी फ्रेश जाय पडटा
0: ओके
1: हांवें एक म्हजे 2 ते 3 फ्रेंडांक हांवें फोन केले आणि आम्ही 1.5 सुमार हा धरून 4 जण आम्ही बाहेर पडले
0: अच्छा
1: कारण कसे असतात त्यांचे जीएमसीन डॉक्टर असतात ब्लड बँकेत मग दोन त्यांच्या भीतरले अरेंज करतालो
0: सहानुभूती
1: सहानुभूती
0: करताले
1: हय सहानुभूती करतो तीन जणांनी दिले 2-3 आणि त्याचा एक प्लॅटलेट जाय एफपीपी प्लॅटलेट म्हणतात आता आम्ही
0: अच्छा
1: रेअरली 1000 ते 5 लोक देतात
0: ओके
1: मग त्यातून एक हा होतो
0: अच्छा व्हेरी गुड
1: मग आणि त्या दिसा फक्त स्क्रीनिंग जाता ती प्लॅटलेट दिसला जाल्यार अर्धो आदेश होता सर तो
0: अर्धो त्या
1: दिसा अर्धो आदेश होता येस अमको हा गेलो फर्स्ट डे तेव्हा हांवें स्क्रीनिंग केले आणि परत मला दिवपाक नेक्स्ट डे वचो म्हणलो
0: अच्छा
1: पण ही जी फॅमिली असता ती खरंच इतकी बरी की म्हाका नेक्स्ट डे ताणी हा मुद्दम सांगू शकता
0: तुम्हाला बरोबर सांगपाक जाय बऱ्यो गजाली सदांच शेअर करपाक जाय
1: सर्जरी झाली हांवें ताका नेक्स्ट डे प्लॅटलेट्स दिल्यो
0: अच्छा
1: त्यानंतर म्हाका 7 सुमार युकेतल्या कॉल आयलो सर म्हणू लागलो तुझ्या अकाउंटात पैसे वाचा आणि हांवें आज पर्यंत जी पे ऍक्टिव्हेट करू ना माझे गुगल पे
0: अच्छा ओके
1: हांवें म्हटलं अरे म्हटलं कोणी सांगला तुझं ना सर म्हणू लागलो सहसा असेच काय काढून त्या म्हणलं मग आम्ही आज पर्यंत ज्याका रक्तदान केला किंवा त्याचा रक्त आम्ही दिला अशा कोणाच कडल्यान आम्ही 5 कोटी पैसे घेऊ
0: स्वेच्छेने

0: सेवादिता।
1: आम्ही सोशल वर्क करतात मग अनेक तुमकां सांगपाक सोदता की आमची टीम जी आसा सुदेश नार्वेकर म्हणजे ही टीम न्हू।
0: अच्छा
1: आणि सगळी टीम म्हणून आम्ही
0: काम करता बरोबर। अच्छा
1: सार्थक फाउंडेशन ह्या नावांचा एनजीओ असा तो आज देशभर 18 राज्यांनी पावलं होता।
0: अच्छा अच्छा अच्छा म्हाका एक दुसरो एक प्रश्न माझ्या मनात निर्माण हो माझो म्हणजे प्रॅक्टिकल माझ्या मनातलो प्रश्न असा। आम्ही खूपशे फावटी सोशल मिडियाचेर जावं आकाशवाणीच्या माध्यमातल्यान टीव्हीच्या माध्यमातल्यान जावं हेर जे माध्यमं असा प्रिंट मिडिया असा इलेक्ट्रॉनिक मिडिया हातून आम्ही खूप फावटी ॲडवर्टिजमेंट ऐकता की आमकां अमूक अमूक रक्तदात्याची गरज असा तातडीची। सो जर समजा तुमचे असत जाल्यार म्हणजे तो गट असत जाल्यार तुम्ही बेगिनात बेगीन ते रक्तदान करचे असो जेन्ना मेसेज येता तेन्ना खुबशा लोकांक तुमच्या सारखे मनीस असता पळय जे तुमचे सार्थक फाउंडेशन असे मनीस मुखार सरता ते ब्लड दिवन येता जे वचून दिवन येता लोकांक कशें कळटा की बाबा ते ब्लड दिले त्यांचो कोटा आहा तो भरलो की लोक वचत रावता तितल्यान जे ब्लड घेता एक माझ्या मनान आशिल्लो प्रश्न।
1: ना आता एक अशी गोष्ट आहे गोयात की फायर करता आणि 100 ग्रुपाचे
0: घालतात
1: ही खरी म्हणजे चुकीची गोष्ट आता आमच्याकडे जर आयले तुमकां खबर असा की चार दिले की एक कार्डियक सर्जरी जाता हे आमकां खबर असा पण ते कसं असतं आमचे मिरर असलो आमचे सामान्य गरीब लोक असतात पण त्यांना याने कोण सांगपाक वचना
0: बरोबर
1: कोण सांगपाक वचना आम्ही जर असे लोक जर आमच्याकडे आले जर आम्ही त्यांच्या सोयीच्या सोयी अरेंज करतात।
0: अच्छा
1: आणि त्यांना एकूच सांगता आम्ही पहिले आता तुम्ही जसे मला विचारले मला जर पहिलं कोण येईल हा त्यांना पहिलीच सांगता की कोणाकडे पैशाचा व्यवहार करू नका
0: मका धरून
1: एक वयर मला दिसतं सांगून एक मला असे 15 दिवस पहिलीचीच गोष्ट असा हा नाव सांगा ना पेशंट ताका ए बी पॉझिटिव्ह जाय आशिल्ल्यान अशेंच म्हाका युकेतल्यान एक 2 दीस पहिले कॉल आयलो।
0: अच्छा
1: ताजे चली जे असा पेशंटाचे युके काम करता जेव्हा सांगले की ए बी पॉझिटिव्ह म्हणजे आम्ही ए बी पॉझिटिव्ह म्हटलं तुका 3 देतो
0: कळे
1: आणि ते केले गेले पण त्याच्या नंतर त्याच्या आवयन मला मेसेज घातलो तर म्हणू लागले बाकीचे 3 जण जे असा त्याने आमच्याकडे डायरेक्ट पहिली गुगल पे पैसे करून पैसे ट्रान्सफर करून घेतले आणि मागे ते आले आणि रक्तदान केलं म्हणून घेऊन बसच्या पेक्षा तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा
0: बरोबर।
1: पण आज प्रत्येक हॉस्पिटलांनी सार्थक फाउंडेशन म्हणून 2-3 मेंबरचा आमचा नंबर असा
0: कळे आयले लक्षात
1: इवन जर आमकां तुमी म्हटलें तशें म्हाका आतां की एक रेअर ग्रुप आसा ओ नेगेटिव्ह म्हणा ए नेगेटिव्ह म्हणा ओनली ब्लड ग्रुप म्हणा हे आमकां जर मेळना जाल्यार आमी खंय तरी
0: दांडा
1: सावंतवाडी कुडाळ कणकवली त्या गोंय आमचें काम चालू आसा थंयच्यान आमी रक्तदान ते आसता ते गाडी करून गोंयांत हाडटा।
0: अच्छा
1: आनी थंय आमी कोणाक चार्ज करना
0: ओके म्हाका सांगा एक सुदेश बाब की जेन्ना तुमी तुमच्या उलोवपान युकेचो उल्लेख केलो तुमच्या बिहारचो उल्लेख केलो पंजाबचो उल्लेख केलो आमची गोंय सीमा हुपून तुमचे म्हाका दिसता की जायत्या राज्यांनी वावर आसा सो त्याच्या विशीं आमकां थोडोसो सांगात न्ही।
1: आमचे खरें म्हणजे आता पळय बिहार गया हांव फेब्रुवारीन गेल्लो आता हांव परत सासाराम वतां सासाराम हांव 1 तारखेक हांव सासाराम वता बिहार परत हांव बिहार 1 ऑगस्टाक वता परत।
0: अच्छा
1: त्याच्या नंतर हांव 3 तारखेक ऑक्टोबराचे हांव झारखंड वता म्हाका बिरसा मुंडा अवॉर्ड डिक्लेअर जाय।
0: अरे वाव कॉंग्रेच्युलेशन
1: थँक्यू। हे काम जे असा ते तुमकां आमचे न्ही खंयचे सोशल मिडियाचेर
0: मेळचे ना
1: सोशल वर्क करता म्हणजे प्युअरली सोशल वर्कूच करूया अशें आमचे म्हणून खुबशे आता राज्यांनी मी राजस्थानात काम करता।
0: अच्छा
1: आज राजस्थानात म्हाका दिसता एकाच जिल्ह्यात 55 ब्लड डोनेशन कॅम्प झालं
0: तुमच्या मार्फत
1: आम्ही त्यांच्या बरोबर अटॅच आशिले
0: ग्रुपा बरोबर। अच्छा अच्छा
1: तो जो एनजीओ असा

पछि हजुर शिक्षा 504 मेगाहर्ज एफएम रेनबो 7:05 मिनट जायत अहिले साता बरोबर 7:05 बजे इंग्लिश इतल्यान खबर आणि उपरांत 7:10 मिनट साउन केंद्रीय सरकार 12 वर्षा पुराय जाता त्या निमतान एक द्विभाषिक कार्यावळ तुमका ऐकूंक मेळटली. आयचो 14वो वाटो आणि आयच्या वाट्यांत सशक्त भारत हाचेर ही खाशेली कार्यावळ.

जी हां, दोस्त 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही असत भाऊसंगतक आमच्या तरेकवार कार्यावळीत. बरोबर 7:45 मिनिटांचो वेळ भाऊचे बलकवन एक दोन तीन गीतां ऐकण्याक तुमच्या पासत.

0: جی حضرت اللہ منگیشکر ہنچا آوازات لے ہیں سن در شگید اور یہ سن در شگید سانا تک تن سے بہو تن کو بنچا آدیوش شبہ خیر امشا بہو چا بالکوان سات وار اٹھاؤن جزا ویر امچو مکھیل خبرو انے برو بر آٹھ وار چیر ہیلو گوئے کرا
1: नमस्कार, हे आसात काय मुखेल खबरो। कंपनी खातीर नवे नेम सरकार चालीक लायतले आनी खाजगी वाठारान 5 ते 10 वर्सांचो अणभव आशिल्ल्यांक पगार वाड मेळटली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला। अंदू पावस उणो जावपाची शक्यताय आशिल्ल्यान उदकाची जतनाय घेवप गरजेचें आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला। गोंय सरकारान लिव्हर फॉर एव्हर कार्यावळ गोंयांत सुरू करपा खातीर दिड्स हेल्थ केअर हे संस्थे वांगडा कबलात केल्या। गोवा लोकसेवा आयोगान राज्य सरकारच्या कर्मचारी भरती खातीर आनी उमेदवारी खातीर अर्ज स्विकारपाक एक नवी आनी सोपी ऑनलायन पद्दत सुरू करपाचो निर्णय घेतला। संवसारीक रक्तदान दिसा निमतान खडपाबान फोंडा हांगा श्री रविनायक चॅरिटेबल ट्रस्ट, सार्थक फाउंडेशन, रेड क्रॉस सोसायटी आनी विक्टर हॉस्पिटल हांच्या जोड पालवान रक्तदान शिबीर जालें। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांणी आयज नीस शारांत संयुक्तपणान भारत इनोव्हेट्स कार्यावळीचें उक्तावण केलें। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाक विकसित भारताच्या ध्येयाकडे व्हरतात असे केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदाजे हांनी म्हटला। आणि पणजी वेधशाळेन दिल्ले माहिती प्रमाण येता ते 7 दीस म्हळ्यार 19 जून मेरेन राज्यात हलको ते मध्यम स्वरूपाचो पाऊस जावपाचो अदमास असा। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

सुश्रत सुरेन्ची आहे सप्तर की सेवा एकशे पाच चार मेघाहर्ट्स एफएम रेनबो हॅलो गोयकारांक कार्यक्रम सुरू जाता आठ वरां एक मिनीट आनी पंचवीस सेकंद पावू आसा तुमच्या सांगाताक

डेफिनेटली तुमचे रिक्वेस्ट आमचे पर्यंत धाडून दियात. आमच्यो कार्यावळी तुम्ही न्यूज ऑन AIR ॲप जो आसा ताचेर आयकूंक शकतात. आणि तुमच्या मनान समजा खंयचे गीत आयकूंचे दिसता जाल्यार डेफिनेटली 8380071054 8380071054 ह्या नंबराचेर धाडून दिया.

जीहरू से इष्ट तुझे है सुंदर से गीत अनि कार्यविद हेल्पलाइन छ मेसेज टेक्स्ट इनोसेंट डिसुजा फ्रम गिरी माप्साम चढ्याको मक्ता सन्त अन्तोनियो हे गीत आल्फ्रेड रोज अनि रिटा रोज यांच्या आवाजात आणि डेडिकेट करून स्वतः सगळ्या ऐकूप्यांक आणि खास करून काल जाल्ले फेस्ताच्या निमतान काल फेस्त झाला असं बाब इनोसेंट म्हणतात त्याच्या निमतान हे गीत हॅलो गोयकार हे कार्यविद खासा सगळ्या पसंत सांत अंतोन आल्फ्रेड रोज आणि रिटा रोज.

हर्सो ऑरविल हांच्या आवाजातले पावसाची सांज गीत आशिल्ले. कार्यावेत मुखार कार्मो फ्रॉम युके आयकूंक मागता. मोगाचो अमृत सॅबी एफ हांच्या आवाजातले हे गीत.

0: जिहेबसु सेबिया फंजावाजात मगाच अमृत हे कातार निकतेच तुम्ही ऐकले आणि हॅलो गोयकार हे कारवीत ह्या उपरांत हो कॉल पळया कोण आसा तो. हॅलो
1: हॅलो गुड इव्हनिंग सर.
0: गुड इव्हनिंग नमस्कार सांग.
1: येस
0: सिलेस्टर बाब खंयचे गीत जाय
1: सर? कंपाला
0: कंपाला म्हटले तुवें. येस येस डेफिनेटली. आणि कितें सांगूंक सोदता?
1: सगळ्यांक भेटयता.
0: वचून आयलो वचून आयलो फेस्ताक?
1: ना
0: ओके या या थँक्यू. येस थँक्यू थँक्यू बाबा थँक्यू यू टू. श्रेष्ठान आशिल्लो आमचो सिल्वेस्टर बाब. ताणें मागलें एक सुंदरशें गीत कंपाला बाय आल्फ्रेडो रोझ. मुखावलो टॅक्स्ट हॅलो गोयकार हांवें येता सगळ्यांक देव बरी सांज दिवं. आयज शिवोली भगवंत सांत आंतोनीचे फेस्त. आमच्या सगळ्या शिवोलकारांक फेस्ताची हुनहुनीत परबी हॅपी फिस्ट. आणि एक आंतोनीचे कातार आयकुपाक दिवचे आणि हे कातार स्पेशली भेटयता हांव. तशेंच हे कातार आयकूंक रावतात पिटर पोर्ट, बाबाजीन आयवी लेरॉय, आलेक्स आणि क्रिस्टल. आणि हो टॅक्स्ट धाडपी लियो डिमेलो एफ एम रेडिओचो मोगी आंगोड म्हापसा. लियो बाब तुजे आवडीचे गीत कांय केल्यातच आणि कांपाला हे लेगीत गीत दोनूय गीतां बॅक टू बॅक.

1955 वर्सा रॉबिन वाझान आपल्या तियात्रान बेब दो पूत आंतून ताका पयलेच पावट भूमिका दिली. ताचे पाटल्यान तो तियात्र माशेर पोरजोडलो. चडशी ताची भूमिका ओसोरेच्या रुपान माशेर जाताली कित्याक त्या काळार ओसोऱ्यो तियात्रान वांटो घेवंक फुडें सरो नासल्यो.

जी हा तुफेज ब्रिटन आणि सुकुरीन ह्यांच्या आवाजातले हे गीत आशिले फिलिंग शाय. 8:47 स्टुडिओतल्या घरात हॅलो गोयकार आहे कार्यवेळी तुम्ही असतात भाऊ सांगत कार्यवेळीत मुखार सर मोगळा भाऊ देवबरी सांज तुका हांव येता. हांव निकोलास मोंतेर केळशीत हांव आयकूंक मागता गीत दुडू दुडू आणि हे गीत गावपी आल्फ्रेड रोज आणि हे गीत हांव भेटयता म्हज्या चड आणि चड मोगाच्या पुतळ्या जाचे नाव जॅजवंत आणि म्हजी घरकान जॅसी आणि सगळे आयकुप्यांक देव बरें करू. निकोलास मोंतेर फ्रॉम केळशी.

0: आणि हांव आयकार गावांतल्यो गजाली गांवकारांकडल्यान.
1: गावा मदी खास नाव गांव रे मजो गांव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार.
2: गाव आणि हांव
3: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकर, गोयची एक साहित्यीक. अनुवर्सा आकाशवाणी पणजी केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजान सावन परबी पेटयता. फाटली 90 वर्सा सातत्यान तरेकवार कार्यावळींची परवणी घेवन आकाशवाणी दिसभर आमची मना रेजोवपाचे कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आणि तरेकवार विषयांचेर माहिती सातत्यान दीत आयल्या.

0: शुभप्रभात अस्तुरी कार्यावळी अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम युवाणींत मेळटात युवकांक उदरगतीचे मार्ग खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल संजीवनी निरोगी जिविताचेर मार्गदर्शन सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारीत जातात अशा ह्या आकाशवाणी केंद्रा वेल्यान म्हज्योय कविता गीतां नाटकुली रसीक श्रोत्या मेरेन पावोवपाचें भाग्य म्हाका लाभलें म्हज्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन म्हाका प्रोत्साहीत केला त्या बद्दल आकाशवाणीचे हांव उपकारी आसाच आनी त्याच भावनेन परतून एकदा 90व्या प्रसारण वर्सा म्हज्यो शुभेच्छा आनी परबी आकाशवाणीन भेटयता
1: आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात लाईक करात सबस्क्राईब करात आणि शेअर करात आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा
2: जी हां दोस्तों सप्तसुरांचे हे सप्तरंगी सेम 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो कार्यावळी ह्या उपरांत काजारी भयण

जी हा दोस्तो, तुमचा आदिवस म्हणपाचो वेळ लागी पाविला. सबरोबर 8 वरां 56 मिनटां जाले आसा. 9 वरांचेर न्यूज एट 9 तुमकां आयकूंक मेळटले. संगीताय मैफिलीन हॅलो गोंयकारा कार्यावळींत तुमचो भाऊ तुमकां म्हणटा आदिवस.